0: आहो ये म्याला तनी मेरा की तुम चरला
1: आहो हो
2: चुपा युपा
0: ओ ये म्याला
2: हो